0: In feature films and worked in Malayalam cinema, Tamil, Telugu, Hindi and Kannada films as well.
1: പ്രതീക്ഷിച്ചവരിൽ നിന്ന് എനിക്കൊന്നും കിട്ടിയില്ല, സ്നേഹം പോലും. അവർ ഇടകുറ്റമല്ലായിരിക്കാം. ഈ ബന്ധങ്ങൾ എന്നൊക്കെ പറയുന്നത് അച്ഛനമ്മമാർ ജീവിച്ചിരിക്കുന്നത് വരെ ഉള്ളൂ. അത് കഴിഞ്ഞാൽ എല്ലാം കഴിഞ്ഞു.
0: Mohanlal is today one of the best actors in India has ever produced, and he is also rated as one of the most talented actors in India.
2: और अनुजा आप घड़ी की सुइयां इशारा कर रही हैं कि हमें कहना होगा अपने श्रोताओं को अलविदा, और हम उम्मीद करते हैं कि आपको हमारा आज का ये कार्यक्रम जरूर पसंद आया होगा. अगर आप हमारे कार्यक्रम को दोबारा सुनना चाहते हैं तो आप लॉग इन कर सकते हैं हमारी वेबसाइट newsonair.gov.in पर. तो इसके साथ ही अनुजा और फरहत को दीजिए इजाजत.
0: नमस्कार.